0: 18 and 19 kilohertz. This is Radio Mauritius.
1: Swar Taranga.
2: Swar Taranga. रसिका श्रोत्यानो नमस्कार साढ़े बारह वाजता या सुरील मैफिलीत मी तुमची अगदी मनापासून स्वागत करते तेव्हा रसिको हो या सुरील मैफिलीला सुरुवात करूया या गोर गणेश झाकरीने
3: आज

मंगलवारची ही सुंदर दुपार आहे. तुमची आमची प्रेमळ साथ आहे. AM2 रेडिओ मॉरिशसवरून रसिको हो संगीत मनाला आनंद देते आणि भक्ती मनाला आधार देते. विठ्ठलाचे हे पुढील भक्तिगीत आदर्श शिंदे यांच्या गोड आवाज.

स्वर्तरंग कार्यक्रमात प्रत्येक दामी तुमचे सहर्ष स्वागत करते रसिक हो तेव्हा या भक्ती गाण्यानंतर स्वर्तरंग कार्यक्रमाचे पहिले भाग गीत ऐकूया श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजात.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग
2: या मधुर गाण्यानंतर रसिक हो या पुढील गाण्याने चालू करीता होता आपला स्वर तरंग कार्यक्रम।

0: जीव येरा येरा हे गीत आपण ऐकत होता सोनाली सुनावणे यांच्या सुरील आवाजात. आणि संगीत प्रेमी श्रोत्यानो, ह्याच मधुर गाण्यासह आजचा आमचा कार्यक्रम संपत आहे. शुभ दिन व नमस्कार.
1: एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली घरी.

0: This is Radio Marxist.
1: 您好
2: ，Assalamualaikum.
3: Kim to Mauritius.
4: Namaskar.
5: Shudrandiriki hrudaya purvaka namaskaram.
6: Ungal anaivarukkum vanakkam.
7: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
8: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा
9: नमस्कार श्रोतनु शिरी सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, वेळ कमी आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने.

अजूनही या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं. पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.